0: क्लास तुम कुफाफ ही।
1: आनक एच यार मतुरी कदमान सम्मान अरेक फ्यून मास तिंतानक युंदान दात तिमान रुचुरुच फैने ने फटुटक न तंबरी ख्यान चेओ आरे फसक पुटक नुन्य बेन याव जानन कसाव लाइना बेन तानन रामजुन गुन्ना आज तो मन चनाओ फच मुंबनाओ कुर जो वे देश के तुझो सौर का जन रियमंत रच फटतो कुर जे अले निफ सैलम नजयाद निफ्याय नगु फेन जावा मिफमा मीला चाहे ताकतूर ए फंताओ न मार जो सुफन्याफ नाम नौ जान जाम फुमारा ने मिर्चिर तोन साइन सिमतेत क्या न्यासा मनुक निमा स्वान उसा काफ चिचानी ना दवे इन रै मां नेफ न्यूफ निसारेत नि ततेरा गवा जंबूल नुटसा की ततोची निश्यान मच वूला तो अंपेला तना चिचानु केंदी ना ची पीक नेफ लासन रेन नौ इवद्यानां तापादांबा anapenana toloko ary ny ambono ny angambo raha misy te hatao akanjo anatomo anao fa mamiry firy loatra tiririnytsika ity nefa e tsy matory fahadalàna ny anydala resak'olo nefa lanaka ka ny ady sainyray no enti ny ampatory zanaka tsy hitamory sombonaiko fefa miady be ny saiko raha mpitsofotsiny azy ifindratrano ny atao varatra ka izano karamainy mety ho vitanino karatra kanjo reko indray izao fa ny lala no sakanana raha mpitso vao maray nisy mantso fitokanana atao kaikitsika ato ka nisy arety izay mandeha dia avily avoko fa andalo ireo lehibe ary izay lay mahavo sady mahavaky fo ny mpitroniko tahakanay fa tao maro ny etraketraka tongatonga fotsiny eny ka dia mahaketraketraka nefa etsy matory mikipi ka mikipi ary azo mena tsy ny dada sy ny redirediny fefa tafaloatra loatra ny ahy asy tebitebiny miondana sombonay eto mpoko be tarainy
0: Sotra tombokolahy, sotra tombokovavy.